lagu kunam lagaba meri tam se security ok rigomengo ham mego alaba rigpag jinam lagaba bharatiya security council ago lo permanent seat lo dola kenen dukna khamla foreign minister fore ya japta pukna ba kham to ok bharat ne sok permanent seat lo lalik kubu lo sochi go to go ham guru sicheba se gu gagrik la yimchum namte ga pale lo alba selen gelen gar kun pa mela meji du kun kham na sogle ga ba bharat ga candidate char ham sachele se ha tulik du kun kham na fire ya japta pukun ba ham do medical specialist recruitment 2026 block department of health of family welfare ga arunachal pradesh public service commission ne exam jig mok lo board alo lo so acham kun doctor gov junior specialist elopathy lo selek munya pukna me khabla mem pa do oksok hil por ga alo chemningula luni nanalo kala la hik la alo chemningula lok nanalo gov bye bye was men nam ham jig kok lo al jabri japtak sinam lok hela kala hikla sok candidate gidne selek munya pukuna ma oksok doktor lo selek nyana mulu ne alba paglik dukuna khabna chief minister nam pema kantu la deputy chief minister nam shona men education minister narma pasang dorji shona ok health and family welfare minister narma biuram vage bulu awam ham jablik nyap kum khabla mem pata to nulshinji puishima kasbane tano pukum lokka thal donya to ncc group headquarter tezpur ara lok one arunachal pradesh battalion national cadet corps gurha nibulga final combined annual training camp catc 68 kam yuva आपदा मित्र स्कीम प्रोग्राम हम ईटानगर राजीव गांधी गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज लो सोक हिल पोल ग आलो छेमनी गोला लुप नाना लोक लाला हेकला तेल पोल ग आलो लूम नान तोल गोब रितिर गद कुब रब ग के कुवा खल में पा दो और सोक कैंप लो खिदुम ला छिमरे एन ये चेंपु गोला कन एनसीसी कोदत से गुद है रे पा दाक पा न्यात कुना सो एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर तेजपुर ग नीत ब commander lo appoint kunam brigadier mayank wade ye os osere go da go ko ko lo mugma che ham afsir sit ba training greek lo la mubu ham afsir che ko guda gud ham ka go ji greek la ko de se gud ne am a ham jam si kre ham me pa ta do papum pare district ne me pu la state ga ep district gud lo dugum doraga ajen ba nido ho dik ar ba hurig jir kuna sok laga ba sok district gud ne orange alert ba itanagar meteorological center ha jabag ji greek la state ga uri gola kane district gud ne yellow alert ba jabag ji kuma khabla me pa to kasrunga ni shipu ya ha